0: हाबा बुतै गोबाल बासै रहरगायसिदो बर' रंनि सागो गोलाया गोलाया यंसा कक्सा रंनि सागो सिदोनो आरे अ गोबाल दा गोलायखेन जाथुन
1: नखदे थाने नंमा नखदे
0: आव आं गरेखे नों हामजाग बुले सालजासेगाव हानो या गरे थांगानो आफुरुनिनि तंथाय तोरे तंनो नुगानो आरे सासेला खरकसानि बागैसे आं तंङै तंजौ हायाखे बंकिले न आं मोताय जाबाय पाखामन
2: ओ जेरानि आमजों मुंबा तामबो ओंनसिदु मियाबो मा परलिया मोताय एबा कायतरनि हामारि बाय गाहाम नंजाथन